मज़ी जी गाल अगर वाइट एज ब्यूटी क्रीम तव्हां लॻायो पिया त तव्हां जी स्किन जेका आहे न उहा हमेशह फ्रेश रखंदी ऐं तव्हां जी स्किन जेका यंग रहंदी ऐं तव्हां जी स्किन में जेके बि अहिड़ा मसला आहिनि जेके तव्हां चाहियो था बाबा इहे त न हुजनि इहे त न खपनि असांखे त उहे सभु ख़तम थी वेंदा सो तव्हां लॻाए सघो था वाइट एज ब्यूटी क्रीम राजे टाइम ऐं हुन खां अलावा जेको आहे न अगरि तव्हां कोई सुठो साबुण वठणु चाहियो था साबुण तव्हां वटि कोई सुठो न आहे या फिर तव्हां फेस वॉश इस्तेमालु कंदा तव्हां वटि सुठो फेस वॉश न आहे ऑप्शन आहिनि ऑप्शन तव्हां वटि खोड़ा आहिनि पर तव्हांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त तव्हांजे लाइ वाइट एज जो फेस वॉश बि मौजूदु अथव ऐं वाइट एज जो साबुण बि मौजूदु अथव इहे ॿई चीज़ूं आहिनि हाणे तव्हांखे बिल्कुलु बि तव्हां इहो न चवंदा मां इहो बिल्कुलु बि न ॿुधणु चाहियां थी त तव्हां चओ त भाउजी असां त साबुण हणंदा आहियूं भाउजी असां त फेस वॉश हणंदा आहियूं तव्हांजे लाइ ॿई चीज़ूं आहिनि तव्हांखे जेको वणियो तव्हां लॻायो जेको तव्हां लॻाईंदा उहो तव्हांखे लॻाइणो पवंदो सही आहे लेकिन हा वाइट एज जो ऐं वाइट एज जा प्रोडक्ट जेके आहिनि तव्हांजे करीबी जनरल स्टोर से अवेलेबल कराए छॾिया आहिनि अगरि न बि मिलनि था किथे नथा मिलनि तव्हां मूंखे ॿुधाईंदा वञो था जीअं असां चऊं बाबा अॻिते ॻाल्हि पहुचायूं अॻिते उहे सम्झनि ॻाल्हि खे त बाबा किथे किथे नथा मिलनि हीउ प्रोडक्ट ऐं हू अवेलेबल कराए छॾे उन खां अलावा ॿियो हिकिड़ो प्रोडक्ट असां वटि मौजूदु आहे जंहिंजो नालो आहे वाइट एज जी लवली क्रीम अगर वाइट एज जी लवली क्रीम तव्हां न लॻाई आहे न समझो तव्हां कुझु बि न कयो आहे ज़िंदगी जे अंदरि छो त वाइट एज जी जेका लवली क्रीम आहे न रेडियंट अल्ट्रा वाइटमिन सां तयार थियल आहे जंहिंजे अंदरि 30 वाइटमिन जा कैप्सूल शामिल अथव समझो था 30 वाइटमिन जा कैप्सूल ऐं उन में जेको आहे न तमामु वाइटमिन्स मौजूदु आहिनि ऐं हिन जे अंदरि सनस्क्रीन बि शामिल आहे जेका तव्हांजी स्किन जी जेको आहे न प्रोटेक्शन कंदी आहे उस में अगरि तव्हां निकिरो था तव्हांजो कोई बि अहिड़ो कमु आहे या हिन में इहो आहे त एज लिमिट्स बि न आहिनि तव्हां अगरि कहिड़ी बि एज में लॻाए सघो था हीअ फेयरनेस क्रीम आहे ईज़ीली तव्हां कहिड़ी करे सघो था पाण सां गॾु मेकअप नथा यूज़ करे सघो त वाइट एज जी लवली क्रीम लॻाए वठो बाबा वाह जो प्रोडक्ट तयार कयो अथऊं वाइट एज वारनि ऐं तव्हां हर कोई घर में हर भाती लॻाए सघे थो नंढा आहियो वॾा आहियो पुराणा आहियो जवान आहियो सभु लॻायो सही आहे जी सभु सुहिणा थी वञनि ऐं तव्हांजी स्किन सफ़ा हीअं असली चमकंदी वधंदी हिन जे अंदरि नंढा सफ़ा नंढा छा हिन खे छा चइबो आहे ग्लिटर टाइप मौजूदु आहिनि जेको अगरि तव्हां लॻाए त तव्हांजो फेस जेको आहे न शाइन बि कंदो आहे सो तव्हांखे ख़ूबसूरती मिलंदी तव्हांजी स्किन में ग्लो ईंदो तव्हांजो फेस शाइन कंदो ऐं तव्हांखे उस खां जेको आहे न प्रोटेक्शन बि मिली वेंदी समझो त एॾा सारा फ़ाइदा सिर्फ़ु हिकिड़े प्रोडक्ट जंहिंजो नालो आहे वाइट एज जी लवली क्रीम सो वाइट एज जी लवली क्रीम तव्हां सभु लॻायो मर्द मायूं सभु हणंदियूं बाबा सभु हणो बसि सभु हणो पंहिंजे करीबी जनरल स्टोर तां वञो ऐं मालूमात वठो किथे मिले थो किथे नथो मिले जीअं असां अवेलेबल कराए सघूं सही आहे अगरि अवेलेबल आहे त पोइ तव्हां वञी वठी अचो ऐं सफ़ा मुनासिब क़ीमत में आहे तव्हां मतिलबु अफोर्ड करे सघो था एतिरनि पैसनि में तव्हांखे मिली वेंदो उन खां अलावा अगरि जेके माण्हू एकनी खां परेशान आहिनि दाणा आहिनि तव्हांखे खोड़ सारा दाणनि खे ख़तमु करणु चाहियो था त तव्हांजे लाइ डॉक्टर पिंपल एंटी एकनी ट्यूब आहे बिल्कुलु जी डॉक्टर पिंपल जो एंटी एक्नी जेको ट्यूब आहे न हीउ तव्हांजे दाणनि खे ख़तमु करे छॾींदो आयुर्वेदिक फार्मूलो आहे जनाब तव्हांजी स्किन में दाणा आहिनि या फिर तव्हांजे एक्नी जो क़िस्म तव्हांखे सम्झ में नथो अचे त हर स्किन जी प्रॉब्लम्स जे लाइ आहे जनाब डॉक्टर पिंपल ट्यूब हीउ तव्हां हर स्किन ते लॻाए सघो था हर स्किन वारा इस्तेमालु कनि माण्हू ऐं इस्तेमालु करण खां पोइ तव्हांजे चहिरे जा एक्नी ख़तमु थी वेंदा एक्नी जा निशान ख़तमु थी वेंदा तव्हांजी स्किन ते अगरि कोई ॿियो निशान आहे जीअं तव्हांखे धक लॻी वियो आहे तव्हांखे कट अची वियो आहे अहिड़े क़िस्म जा निशान बि अगरि तव्हांजे चहिरे ते मौजूदु आहिनि त उहे बि ख़तमु थी वेंदा सही आहे समुझो था सो लॻायो डॉक्टर पिंपल नाले सां ही ट्यूब अथव हीअ बि वाइट एज वारनि जो ट्यूब आहे ठीकु आहे लेकिन वाइट एज जो बि तव्हां नालो खणो त भले खणो पर डॉक्टर पिंपल नाले सां न हीउ जेको ट्यूब आहे हीउ फेमस अथव सो डॉक्टर पिंपल नाले सां ट्यूब आहे एंटी एक्नी जो ट्यूब आहे सफ़ा हीअं वी आई पी नंढड़ो नंढो ट्यूब आहे ऐं अफोर्डेबल प्राइस में तव्हांखे मिली वेंदो तव्हां पंहिंजे करीबी जनरल स्टोर तां वञो तव्हां मालूम कयो ऐं मिले थो त वठी अचो सही आहे जंहिंखे बि एक्नी आहे न उन्हनि खे गिफ्ट कयो या पाण लॻायो तव्हांजी मर्ज़ी आहे बाबा जीअं वणेव कयो पर वठो सही सही आहे ऐं तव्हांजे एरिया में अवेलेबल न आहे त पोइ तव्हां डायल कंदा 03-15-799-0595 ही नंबर डायल कयो पंहिंजे करीबी जनरल स्टोर से अवेलेबल करायो ऐं बाबा फ़ाइदो हासिल करियो वाइट एज जे प्रोडक्ट्स मां सही आहे तो वाइट एज जा प्रोडक्ट लॻायो ऐं सफ़ा वाइट वाइट थी वञो उन सां गॾो गॾु गाना बि लिस्ट में मौजूदु आहिनि हा मूं अॼु अव्हां खां सवाल पुछो आहे न सवाल पुछो आहे त छा तव्हां पंहिंजे नंढपिण जा या फिर तव्हां पंहिंजा पुराणा फ़ोटोज़ ॾिसी करे पाण ते तव्हांखे खिल ईंदी आहे क्रिंज महसूसु थींदो अथव त असां नंढपिण में या पुराणा फ़ोटो असांजा केॾा ईअं क्रिंज आहिनि ॾिसी करे पाण ते खिल ईंदी आहे कावड़ ईंदी आहे अॻे असां कहिड़ा कम कंदासीं हाणे छो त ज़मानो थोरो चेंज थी वियो आहे न ऐं हाणे असां सभु थोरा हू थी विया आहिनि एस्थेटिक फ़ोटोज़ असांखे खपनि पंहिंजी गैलरी में उन हिसाब सां ॾिठो वञे त जेके असांजा पुराणा फ़ोटोज़ आहिनि उहे ॾिसी असां थोरो चवंदा आहियूं त बाबा हीउ छा कंदासीं असां ऐं असांखे थोरी खिल बि ईंदी आहे सो तव्हांखे ईंदी आहे न ॿुधायो मूंखे फेवरेट गानो हलायो अथऊं पंहिंजो सो ॿुधंदासीं उन्हनि माण्हुनि सभिनी खे डेडिकेट चङे सुठो लॻंदो

आप सो वापस आ चुके हैं दोबारा से आप लोगों के पास. आप सुन रहे हैं जीएफएम 88 नेटवर्क. हमारे साथ मौजूद है जनाब सखर मोरो मीरपुर खास मटियारी सकरन मेहराब और माथली और जनाब लाड़काना के लाइव स्टूडियो से प्रोग्राम सुन रहे हैं व्हाइट एज इंडी स्किन ब्यूटी शो. स्पॉन्सर्ड किया जा रहा है व्हाइट एज ब्यूटी प्रोडक्ट्स एंडी स्किन ब्यूटी प्रोडक्ट्स के तावन से. तो आप इस्तेमाल कर रहे हैं नहीं इस्तेमाल करें बताइए ना, पता तो चले गाल काते पोतिया. ओके सो इस्तेमाल करते रहिए, खूबसूरत होते रहिए, क्योंकि खूबसूरतियां हर कोई हासिल करना चाहता है. ऐसा एक मुझे कोई इंसान बताइए हथुरा को ना मानो तो चवन जैसे खूबसूरत थियण नथो चाहियां. हर कोई खूबसूरत थियण चाहिंदो आहे, पर इहो आहे त कंहिंजा कंहिंजा तरीक़ा थोरा अलॻि हूंदा आहिनि. तव्हांजो अगरि तरीक़ो थोरो मुख़्तलिफ़ आहे, अलॻि आहे, तव्हांखे खूबसूरती नथी मिले, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे तव्हांजो तरीक़ो ग़लति आहे. अगरि तव्हां सही तरीक़े खे फॉलो कंदा, सही प्रोडक्ट जो इस्तेमालु कंदा ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त जेको प्रोडक्ट तव्हां इस्तेमालु कयो था उहो तव्हां छो इस्तेमालु कयो था, पोइ वञी तव्हांखे सुठी जेका आहे न उहा रिज़ल्ट मिली सघे थी. ऐं उहा पॉसिबल आहे जनाब व्हाइट एज ब्यूटी प्रोडक्ट्स ऐं जी स्किन ब्यूटी प्रोडक्ट्स सां. तो व्हाइट एज जे प्रोडक्ट्स जे बारे में त मूं अव्हांखां पुछो न, बल्कि अव्हांखे पहिरियां ॿुधायो, हाणे अव्हांखे डी स्किन ब्यूटी क्रीम जे बारे में ॿुधाईंदासीं. सो बिल्कुलु तव्हांखां पुछंदासीं, तव्हांखे बि ईअं थोरी छॾींदासीं रुगो वारो अचंदो तव्हांजो अहिड़ो पुछंदीमांव. सो जेके ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदी सभु तव्हां यादि रखंदा वञो, सही आहे. सो अगरि असां डी स्किन ब्यूटी क्रीम जे बारे में तव्हांखे ॿुधायूं त डी स्किन ब्यूटी क्रीम जेका आहे हिन जे अंदरि पहिरीं ॻाल्हि त जेको आहे त ॿई प्रोडक्ट्स आहिनि. हिकिड़ो डी स्किन ब्यूटी क्रीम आहे ऐं ॿियो डी स्किन फेस वॉश आहे, ठीकु आहे. हीअ ॿ प्रोडक्ट आहिनि ऐं तव्हांजी ख़ूबसूरती जे लाइ आहिनि. तव्हांजी ख़ूबसूरती बाबा सफ़ा हीअं वी आई पी थी वेंदी, चिकना चिकना थी वेंदा जॾहिं तव्हां डी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमालु कंदा. डी स्किन जे इस्तेमाल सां, डी स्किन ब्यूटी क्रीम जे इस्तेमाल सां तव्हांजी स्किन में कहिड़ा जेके न चेंजिस अची सघनि था, कहिड़ी ख़ूबसूरती तव्हांखे मिलंदी, त सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त डी स्किन ब्यूटी क्रीम जेका आहे हिन जे अंदरि जेको आहे न माइक्रोबीड्स फार्मूला मौजूदु आहिनि ऐं वाइटमिन ई बीड्स शामिल आहिनि. ही ॿई चीज़ूं तव्हांजी ख़ूबसूरती खे वधाइण जे लाइ आहिनि ऐं हीउ डॉक्टर जी तसदीक सां तयारु थियल प्रोडक्ट आहे. यानी की इहो बि न आहे त बाबा कोई लोकल प्रोडक्ट आहे या फिर अहिड़ो कोई प्रोडक्ट जेको तव्हांजी स्किन खे नुक़सान पहुचाए, ना बाबा ना, बिल्कुल बि न. छो त हीउ जेको आहे सफ़ा मुख़्तलिफ़ आहे, डिफरेंट आहे. ऐं वॾी ॻाल्हि हिकिड़ी त जेको वाइटमिन ई बीड्स हूंदा आहिनि न, पाकिस्तान में अगरि तव्हां सर्च कंदा त तव्हांखे सिर्फ़ ॿ टे प्रोडक्ट अहिड़ा मिलंदा जंहिंजे अंदरि वाइटमिन ई बीड्स हूंदा, पर अगरि तव्हां ॾिसंदा त डी स्किन ब्यूटी क्रीम जे अंदरि बि तव्हांखे वाइटमिन ई बीड्स मिलनि था. सो वाइटमिन ई बीड्स सां तयारु थियल डी स्किन ब्यूटी क्रीम तव्हां इस्तेमालु करे सघो था. हुन सां गॾो गॾु जेको आहे डी स्किन फेस वॉश जी ॻाल्हि कई वञे त डी स्किन फेस वॉश जेको आहे हाइलोरोनिक एसिड सीरम सां तयारु थियल आहे, जेको तव्हांजी स्किन खे जेको आहे डीपली अंदरि ताईं वञी ख़ूबसूरती ॾींदो आहे. ऐं ख़ूबसूरत थियण खां पोइ ईअं न आहे त तव्हांजी जेका ख़ूबसूरती आहे तव्हांखे मिली उहा बाबा काॾे पोइते रहिजी वेंदी, या तव्हां प्रोडक्ट इस्तेमालु नथा कयो त पोइ तव्हां वरी सफ़ा ओड़ा थी वेंदा जहिड़ा पहिरियां हुआ. ईअं न थींदो, तव्हांखे जेका ख़ूबसूरती मिलंदी उहा तव्हांखे ख़ूबसूरती हमेशह जे लाइ मिलंदी. सो अहिड़ा हमेशह प्रोडक्ट सिलेक्ट कंदा कयो जेके तव्हांजी स्किन जे मुताबिक़ तयारु थियल हुजनि ऐं तव्हांजी स्किन खे सफ़ा वी आई पी लुक ॾियनि ऐं तव्हांजी स्किन जी हिफ़ाज़त बि करनि. सो डी स्किन ब्यूटी क्रीम नाइट क्रीम आहे जेका तव्हां राति जे टाइम इस्तेमालु कंदा. सो लड़का लड़कियूं सभी लॻाईंदा, सही आहे, तव्हां सभु लॻायो ऐं ख़ूबसूरत थी वञो. हुन खां अलावा अंकल आंटियूं बि लॻाईंदा, बाबा एजेड आहियो तव्हां पोइ बि लॻाए सघो था. बसि ॿार न लॻाईंदा, ॿारनि खे जेको आहे न ब्यूटी क्रीम खां थोरो पासे कंदा कयो. ॿारनि जे लाइ व्हाइट एज जी लवली क्रीम अथव मौजूदु, तो ॿारनि जे लाइ व्हाइट एज जी लवली क्रीम तव्हां यूज करे सघो था. ऐं अगरि तव्हां पंहिंजे क़रीबी जनरल स्टोर से अवेलेबल कराईंदा त पोइ तव्हां डायल कंदा 0315-799-0595 नंबर ते राबितो कयो जे तव्हांजे एरिया में बि डी स्किन ब्यूटी क्रीम मिले ऐं व्हाइट एज जा प्रोडक्ट्स मिलनि. बिल्कुल जी अवेलेबल कराईंदा, हलो सुहिणा सुहिणा थींदा, हलो जी तव्हांजी ख़ूबसूरती तव्हांखे वापसि मिली वञे. अक्सर ईअं थींदो आहे त अगरि असां ॾिसंदा आहियूं न त असांजी स्किन जेका आहे त अगरि तव्हां खोड़ कम कंदा आहियो या तव्हां उस में वेंदा आहियो, अॻिते जीअं जीअं तव्हां वधंदा वेंदा आहियो, वॾी उमिरि थींदी वेंदी आहे तव्हांजी, तव्हां पंहिंजे चहिरे जो ख़्यालु न रखंदा आहियो, त उन्हनि सूरतुनि में तव्हांजी जेका ख़ूबसूरती हूंदी आहे न उहा काॾे गुम थी वेंदी आहे. तव्हांजे चहिरे ते अजीब निशान पइजी वेंदा आहिनि, तव्हांजे चहिरे ते एकनी हूंदा आहिनि, एकनी जा मार्क्स अची वेंदा आहिनि या फिर एकनी हूंदा आहिनि. त सभिनी चीज़ुनि जी वजह सां इहो हूंदो आहे त तव्हां पंहिंजे चहिरे जो ख़्यालु रखो. जीअं तव्हांखे इहा ख़बर पए त तव्हांजी ख़ूबसूरती जेका आहे न उहा थोरो तव्हां खां नाराज़ थी वई, हुनखे राज़ी करिणो आहे. सो पंहिंजे चहिरे जी ख़ूबसूरती खे राज़ी कयो, डी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमालु कयो, तव्हांजी ख़ूबसूरती तव्हांखे वापसि मिली वेंदी, समुझो था. ऐं तव्हांजी ख़ूबसूरती बि अहिड़ी जो बाबा वाह वाह वाह वाह थी वेंदी सफ़ा. सो लॻायो डी स्किन ब्यूटी क्रीम, नंबर डायल कयो 0315-799-0595. अच्छा, अॼु मूं खां सवाल पुछो न, तव्हां मूंखे ॿुधायो पिया, छा तव्हां पंहिंजे नंढपण जा या तव्हां पंहिंजा पुराणा फोटोज़ ॾिसी करे छा तव्हांखे पाण ते खिल ईंदी आहे, ईंदी हूंदी ज़रूरु.
ॿुधायो की आहे या न।

0: इट्स 5 PM. दिस टाइम चेक इज ब्रॉट टू यू बाय
1: जडे मां पांजो ख्याल रखंदी आहे त सेहत नसलन ताई हलंदी आहे. ही पैगाम कश फाउंडेशन ए कैनेडियन गवर्नमेंट जे तरफा पेश कयो वयो.
2: अब आप सुनेंगे GAFM नेटवर्क पर KTN न्यूज़.

0: पंहिंजो शहर पंहिंजो घर सकरंट ऐं सकरंट जो आवाज
1: GFM 90.8 अच्छा हाणे सॉन्ग कहिड़ो ॿुधाईंदो
2: जी हाणे सॉन्ग आहे असांजो भाउ ज़फर ॾे थो उनजो गीत आहे रुगो ॾुख ॾियण ते ज़ोर अथई
1: त पोइ नासरीन ही शायरी सभु गॾिजी ॿुधंदासीं

0: السلام علیکم جی، سکر نواب شاہ ایف ایم 90.8 جے لائیو اسٹوڈیو میں پروگرام صحت جو راز ہومیوپیتھک سان سان کرے حاضر خدمت ماں واں جو پینجو میزبان سلیم احمد سرگھانی مو جو آواز ہواں جے لہرن وسیلے جتے جتے پہنچے پیو گوٹھن واہن وستن یا کوئی ڈرائیونگ دوران اسا کا بدھی رہے ہے انہن سبرن مددن کے مو طرفا سکھ محبت بھر سلام قبول پوے سامعین آواز کیڑا حال ہیں امید ہے تو بالکل ٹھیک ٹھاک ہوں اصل کھوڑ ساری دعاؤں اواج لا تو جتے بھی ہو شاد آباد ہوجو سدائی کھلندا مسکرائیدہ رہو آمین یا رب العالمین سکرن ہومیوپیتھک کلینک ہاں کئی بھی بیماری کا مایوس نہ تھو علاج ڈاکٹر کدو شفا اللہ کی ذات دی سکرن جو مشہور معروف ہومیوپیتھک ڈاکٹر حارث جاوید راجپوت صاحب ڈی ایچ ایم ایس سندھ آر ایچ ایم پی پاکستان ہومیوپیتھک کنسلٹنٹ فیملی فزیشین سینئر لیکچرر نواب شاہ ہومیوپیتھک میڈیکل کالج نواب شاہ صاحب حصہ ہیں ڈاکٹر صاحب ماہر امراض نک کن گلو پرانو نزلو نچھو جوڑن جو سور متھے جو سور مادے جی السر مادے جلن تلی جو ودھن جگر جا مرض شوگر بلڈ پریشر دل جا مرض فالج کھنگ ٹی بی ہیپاٹائٹس بی سی گردے کی پتھری مسانے کی پتھری جو بھی بغیر آپریشن کے علاج کیا وجے تو گردن جو انفیکشن چہرے جو رنگ سانورو چہرے کی خارش پھرڑی بارن میں قد جو نہ ودھن مردن تڑے عورتن میں وزن جو نہ ودھن ان سبھی بیماری جو کامیاب علاج کیا وجے تو ڈاکٹر صاحب روزانہ صبح 9 وگے کا شام 5 وگے تین سکرن ہومیوپیتھک کلینک شیروان کیریا سوری ہاں جی عنایت ہومیوپیتھک کلینک اسٹیشن روڈ سکرن میں مریضن جو علاج کندا ہیں جمعہ صبح 9 کا شام 6 وگے تائیں مجھے 12 وگے تائیں عام ڈین میں ڈاکٹر صاحب جی ٹائمنگ ہے صبح جو 9 کا شام 6 وگے تائیں ڈاکٹر صاحب کال وٹھوں تھا کیر سے گھر موجود ہیں کتھا کا السلام علیکم السلام علیکم ادا کیر گلائے پہ کتھا کا ہلو
1: جی
0: ادا کیر گلائے پہ کتھا کا
1: جی ادا
0: بابا کیر پہ گلائے کتھا کا ادی نے ادو ماں ادو آیا ادا
1: کیسا گلایا
0: سلیم سرگانی سائیں ایف ایم ریڈیو کا تما کال کیا ڈاکٹر صاحب جو پروگرام سے جو راز ہومیوپیتھک سان میں جی ادا
1: جی
0: ادا حکم کیا چھا سوال ہے ڈاکٹر صاحب لائے جی سمجھ الائے کیر ہوا تو شاید غلط نمبر تے لگی ہو کو مسئلہ کو نے کو تما ڈاکٹر صاحب نے کال کر سکو تھا 0327-99-84-763 2-7-8-9-8-4-7-6-3 جی سمین ان نمبر تے کال کر ڈاکٹر صاحب کا لائیو سوال پوچھ سکو تھا ڈاکٹر صاحب سے سگر موجود ہیں ڈاکٹر صاحب تر ولوں تھا انن سا گال بول کے تھا انن کا کچھ معلومات وٹھوں تھا السلام علیکم ڈاکٹر صاحب
2: وعلیکم السلام
0: ڈاکٹر صاحب کیڑا نے نواجا
2: الحمدللہ
0: سر اجو کو پنجو ٹاپک کیڑا ہوندو سنجے سامین دلا
2: سامین دلا اجو کو ٹاپک پروگرام سے جو را ہومیوپیتھک سان جی میں اسا جو اجو کو ٹاپک رکھندا سی کل کو ٹاپک جو مطابق کا بیماری ہوئی ان کے بارے میں اسا کیو سی کچھ شیو اواں جے سامو رکھیو سی اج کے پروگرام میں اسا جو کو ٹاپک رکھندا سوں او رکھندا سوں فالج پیرالائسس اچھا سبھی کا پہ یہ گال سمجھنی پی تو اصو ٹاپک ہے فالج ان کے بارے میں اواں کے وی بھی چونداسوں تو یاد رکھجو اصانی کلینک ہانے حاجی عنایت ہومیوپیتھک کلینک اسٹیشن روڈ سکرن یہ اصل کلینک ہے یہ اصل ایڈریس ہے اجا جی سمجھنا چاہو تھا تو اواں اسٹیشن روڈ تے اچھی کن کے بھی چوندا بابا پارک والی گھٹی کتنے ہے پارک والی گھٹی وٹ پہنچی آؤ سمجھو منہ وٹ پہنچی جاؤ اور تین مجھے ون ڈسند پانے سمجھی ویسا تو یہ ساموں کلینک ہے اج الحمد للہ اللہ خیر کرے اج پہنچنے والا ہے یا سب اصاجا پینافلیکس پہنچی وا تو اواں کے یہ شو کرنے کی ضرورت نہ پوندی جی اواں ادا ویندا اواں کے پانے بورڈ ڈسن میں अची वेंदा, रोड ते पिया हूंदा, मथे बि लॻल हूंदा। असां प्रोग्राम में देरि नथा कयूं त हलूं था वापसि पंहिंजे टॉपिक जी तरफ़। छो त असांजे प्रोग्राम में टॉपिक ई असांजे प्रोग्राम जी जान आहे। हुन में छा आहे त पेशंट जेको बि हूंदो आहे उहो सम्झी वेंदो आहे त मूंखे इहा तकलीफ़ आहे, त डॉक्टर मूंखे अॼु प्रोग्राम में इहा तकलीफ़ जे बारे में ॿुधाए पियो, त इन में एहतियात परहेज़गिरी सभु शइ ॿुधाए पियो, ऐं गॾोगॾु कीअं थी छा थियो हो मूंसां गॾु, त मूंखे सम्झ में न आयो त हाणे डॉक्टर जे प्रोग्राम में इन टॉपिक जे वसीले सां मां सम्झी सघां थो त मूंखे तकलीफ़ किथां आई। असां प्रोग्राम में अॼोको टॉपिक आहे असांजो पैरालाइसिस फालिज अधरंग, इहा नाला आहिनि इन बीमारी जा। असल में इन बीमारी जी वजह छा आहे, प्याड़ छा आहे, किथां शुरू थिए थी, छा थिए थो, ऐं असांखे कहिड़ी किथां इहा बीमारी लॻी सघे थी, ऐं असांखे इहा बीमारी छो थींदी आहे, इहा सभई सवालनि जा जवाब अॼु जे प्रोग्राम में आहिनि। सभिनी खां पहिरीं यादि रखिजो, फालिज उन पेशंट खे थींदो जंहिंजो ब्लड प्रेशर हाई थिए पियो। ब्लड प्रेशर जंहिंजो वधे पियो उन जे करे उनखे फालिज थी सघे थो। समिन प्रोग्राम में फालिज थियण जी वजूहात यादि रखिजो, ब्लड प्रेशर जो हाई थियणु मेन वजह आहे। दिमाग़ में धक लॻणु ॿी वजह आहे। टियों आहे त घणी स्ट्रेस परेशानियूं सोच करण सां दिमाग़ जी कारकर्दगी सुस्त थियण सां किथे ब्लॉकेज थी वञे, रग दॿजी वञे, तॾहिं माना हीअ टे जेका आहिनि आम शयूं आहिनि जंहिंजे करे इहा फालिज थी सघेसि थो। इन में असां होम्योपैथिक वारा डॉक्टर जेका बि आहिनि, एक्स वाई ज़ेड जेका बि आहिनि, जीअं ख़ासि करे मां आहियां, त असांजो सभिनी खां पहिरीं किरदारु इहो थींदो आहे त पेशंट खे असां चवंदा आहियूं त असांजी जेका मेडिसन्स आहिनि, जेका दवाऊं आहिनि, उहा अव्हांजे जिस्म ते असरात कंदियूं आहिनि, ऐं उन खां बाद में जिस्म ते असरात थियनि त जेका रगूं आहिनि टुटल दिमाग़ वारी न सॼे जिस्म जी रगूं आहिनि, उन में रत जेको दौरो आहे उनखे तेज़ कंदियूं आहिनि, स्पीड ॾींदियूं आहिनि, माना रत जी रफ़्तार खे वधाईंदियूं आहिनि ऐं रत खे छिटिरो कंदियूं आहिनि। उन सां फ़ाइदो इहो थींदो आहे त रत छिटिरो थी थो वञे, स्पीड थिए थो, जिथे रग बंदि थी वई दॿजी। अच्छा, बंदि जेको वर्ड आहे इहा असांजे आम बराड़ीअ में इस्तेमालु कयो वेंदो आहे, डॉक्टरीअ में बंदि सम्झो ख़तमु। त इन करे बंदि वर्ड जेको मां चवां पियो त इनखे ईअं न सोचिजो त डॉक्टर चए थो बंदि थी वई त बंदि थी वई, कंहिं बि डॉक्टर वटि वञी चवंदो आहे बंदि थी वई त चवंदो डॉक्टर चढ़ियो आहे। त इहा बंदि जो वर्ड जेको आहे उहो अव्हांजे आम ज़बान में सम्झाइण जे लाइ बंदि जो वर्ड मां इस्तेमालु कयां, पर असल वर्ड आहे दॿजी वञणु, माना प्रेस थी वञणु, का रग दॿजी वञे। दॿण जी मुराद इहा थींदी आहे त दिमाग़ में रगनि जी तादादु तमामु घणी हूंदियूं आहिनि, छो त जॻह थोरी आहे ऐं रगूं तमामु घणियूं आहिनि, त कंहिं ज़ोर सां लॻण सां दॿजी वञे थी या ब्लड प्रेशर हाई थिए थो, 200-180 क्रॉस करे थो, 200 ताईं वञे थो, त उन में दिमाग़ ते प्रेशर जाम ईंदो आहे। रग हूंदियूं सन्हियूं नंढियूं हूंदियूं, सफ़ा नंढियूं, रत तेज़ वेंदो आहे त का रग में रत फुल अची वियो त हेठि हुन जी जेका रग हूंदी उहा दॿजी वेंदी। जॻह त आहे ई कोन, उहो जेतिरी हुन खुली सघे थी उहा रग ओतिरी खुलंदी, ॿी रगनि ॿिया जेका रगूं हूंदियूं उन्हनि खे जॻह न मिलंदी त रत सप्लाई जी, त इहा थी वई दॿजी वई, माना इहा सम्झी वियो दॿण जो किरदारु ईअं आहे। उन खां अलावा धकु लॻणु ज़ोर सां दिमाग़ में लॻण सां रग दॿजी वेंदी आहे, पर इन में चांस तमामु घटि थींदा आहिनि, तमामु घटि थींदा आहिनि इन तरीक़े सां फालिज थियण जे लाइ। वजह पंहिंजो जेको इहो फेस आहे न शिकल, इन जे अंदरि जेको हिकिड़ो हॾो आहे न जेको असां एतिरो मज़बूत आहे सॻो आहे त अवां यकदमि हिनखे भञी अंदरि हिन में नथा पुॼी सघो। असां जेका डॉक्टर्स आहिनि, जेका सर्जन्स हूंदा आहिनि, उहा बि इनखे हथोड़े सां कोन था भञनि, उन इन ख़बर आहे त इहा टुटंदो ई कोन। उहा उन वटि डॉक्टरी फील्ड में औज़ार हूंदा आहिनि, जीअं अॼुकल्ह असांजे दौर में ईअं सम्झाइण जे हिसाब सां जेका सरियो हूंदो आहे, लोह हूंदो आहे, उनखे कटण जे लाइ कटर हूंदा आहिनि, जेके मुंहिंजे हिसाब में चवंदा आहिनि ग्लिंडर चवंदा आहिनि, त उहे ग्लिंडर सां उनखे सरीअ खे वढी सघूं था। हथोड़े सां त ज़ोर सां इहे रखी, ॿी काला शइ हूंदी आहे छेंडरी वग़ैरह हूंदी आहे रखी, पोइ वरी ज़ोर सां धकु लॻाइणो पवंदो आहे, पोइ वञी खुले थो। अॼु दिमाग़ जो को मसिलो थी वियो आहे, एक्स वाई ज़ेड का बि कहिड़े बि क़िस्म जो मसिलो थी वियो आहे, जो उसमें हथोड़े सां धकु खणी हुनखे फाड़ींदासीं, पाण सोचो छा थींदो, हॾो ई कोन बचंदो। त इन करे उहो ग्लेंडर डॉक्टरीअ में सर्जरी में ग्लेंडर हूंदो आहे, आम ज़बान में ग्लेंडर चवंदा आहियूं, बाक़ी उन में मेडिकल फील्ड में उनजो नालो पियो आहे। उन सां कटींदा आहिनि पहिरें वार साफ़ु करे, उनखे सभु वारनि खे गुम करे उनखे धोईंदा आहिनि त का बि वार कटियल या साबुत उते न हुजे, बिल्कुलु उनखे साफ़ु करे उन्हनि खे पायोडीन सां, जेको मेडिकल में पायोडीन आहे, उन सां उनखे वॉश करे साफ़ु करे, का बैक्टेरिया का जरासीम न हुजनि, उन्हनि खे बिल्कुलु स्टरलाइज़ करे उन खां पोइ इन ग्लेंडर सां उनखे कटींदा आहिनि। त ज़रात माना ग्लेंडर सां अहिड़े तरीक़े सां कढंदा आहिनि त नंढे में नंढो ज़रात माना वॾी शइ बि आहे नंढे में नंढी ज़रात जेका पाण मिटी चवंदा आहिनि इहा मिटी बि दिमाग़ जे अंदरि न वञे अहिड़े तरीक़े सां उनखे कटींदा आहिनि कटण खां पोइ साॻी जॻह वरी वॉश कंदा आहिनि धोईंदा आहिनि त नंढा नंढा जेका टुकड़ा आहिनि पीस आहिनि उनखां पोइ ॿाहिरि निकिरनि दिमाग़ में न वञनि उन खां बाद में हिकिड़ो परदो हूंदो आहे लेयर हूंदी आहे जेके उन ब्लेड जे वसीले सां उनजा पंज हिकु ॿ टे चारि टुकड़नि में उनखे वढंदा आहिनि माना विच कढी पोइ इहे तिरछो उन में कटींदा आहिनि पोइ इहे परदो ईअं खुली वेंदी आहे पोइ ॾिसंदा आहिनि हा हीअ रॻ आहे हिन रॻ खे बि चेक कंदा आहिनि सही तरह बाबा हीअ रॻ जे असां कढियूं त ॿिए तकलीफ़ न थींदी उन्हनि खे चेक करे पोइ जल्दीअ सां उनखे स्ट्रेच करे बंदि करे छॾंदा आहिनि पोइ सॼो दिमाग़ बंदि थी वेंदो आहे पटी वग़ैरह इहे तरीक़ेकार ऑपरेशन बहरहाल असां ऑपरेशन जी ॻाल्हि न कंदासीं असां तव्हांखे उहे ई सम्झाईंदासीं ॿुधाइण जो मक़सदु त ॻाल्हि निकिती त सॼी हक़ीक़त तव्हांजे साम्हूं थिए इन करे इन राज़ खे बि मूं खोले छॾियो अच्छा रॻु दॿजी वेंदी त दॿण में इहो असरात थींदा आहिनि त दॿण में असांखे दवाउनि वसीले सां खोलणियो आहे
0: डॉक्टर साहिबु कॉल वठूं था अस्सलाम वालेकुम
1: वालेकुम
0: अस्सलाम तव्हां केरु ॻाल्हायो पिया किथां खां अधे जो सवाल आहे त मथे में सूर नथो छॾे त हींअर मथे में सूर थियण जी छा वजूहात थी सघनि था
2: साईं हींअर जेका गर्मियूं आहिनि त ख़ासि करे गर्मी जा असरात थींदा सियारे में अलॻि हूंदा आहिनि गर्मीअ में असरात अलॻि थींदा आहिनि त अव्हांखे जेका असरात हूंदा थी सघे मिसाल इहा मथे में सूर में अलाए केतिरी ॻाल्हियूं आहिनि पर मां कुझु शयूं अव्हांजे साम्हूं रखंदुसि वधीक मां अव्हांखे इहो चवंदुसि सुभाणे क्लिनिक खुलियलु हूंदी सुबुह नवे खां वठी शाम जो छह वॻे ताणी जुमो बंदि नाहे जुमे ॾींहुं सुबुह नवे खां मंझंदि ॿारहें वॻे ताणी क्लिनिक खुलियलु हूंदी टाइम मिले अची पंहिंजो इलाज करायो मथे में सूर थियण जी वजूहात ब्लड प्रेशर घटि वधीक शुगर घटि वधीक गर्मी जो लॻणु निंड आराम जो न हुजणु सोच घटियूं वीचार घणो हुजनि मग़ज़ में ॻाढ़ो हुजे निछूं बुखार माइतो अखियुनि ते नज़र जो असरात सभु शयूं आहिनि जंहिंजे करे मथे में सूर पए थो अव्हांखे कंहिं छाजे करे उहो ॾिसणो पवंदो
0: डॉक्टर साहिबु कॉल वठूं था केरु ॾिसी सघनि अस्सलाम वालेकुम
3: वालेकुम सलाम
0: साईं केरु ॻाल्हाए पिया किथां खां
3: नूरपुर खां
0: अजय दा छा सवाल आहे डॉक्टर साहिब लाइ
3: डॉक्टर साहिब इहो आहे जो मूंखे जेको आहे जेके हथनि जा नो ऐं जेके पेरनि जा नो आहिनि न
2: जी
3: इहे माना साड़ था कनि छाजे करे
2: घणो टाइम थियो आहे
3: माना थी विया आहिनि तकरीबन ॿ महीना खां थिया आहिनि भाउ जो चकु चकर हले पियो मूंसां
2: अच्छा सड़नि था राति जो ॾींहं जो केॾी महिल
3: मंझंदि थिए थी न भाउ मंझंदि जो ऐं ॿियो वरी राति जो केॾी केॾी महिल सड़ंदा
2: ठीकु आहे मां एफएम ॿुधो एफएम ते सम्झाइसि थो
0: जी डॉक्टर साहिबु
2: साईं जीअं कॉलर हो मथे में सूर में थिए पियो छो थिए पियो त उहा गर्मी जे करे थिए पियो सियारे में अलॻि शयूं आहिनि गर्मी में अलॻि शइ आहे त अव्हां जा जेका पेर सड़नि तिरियूं सड़नि हंगरियूं सड़नि नुंहुं सड़नि हथ पेर ॿिन्हिनि जा उन्हनि में सभिनी खां पहिरीं थींदो आहे मादे ऐं जिगर ते गर्माइश गर्मी लॻणु मादे जिगर ते गर्माइश जो थियणु उन खां अलावा शुगर शुगर में जस्ट आहे त पेर सड़नि हथ न सड़ंदा पेर सड़ंदा त इन्हनि वजाहात जे करे आंगुरियूं पेर तिरियूं सड़नि थियूं आहिनि अव्हांखे शुगर टेस्ट मुंहिंजे हिसाब में ज़रूरत कोन्हे का छो त हथ पेर ॿई सड़नि पिया हिकिड़ी शइ न थी सड़े अव्हांजी मादे ऐं जिगर जो इलाज करणो पवंदो पोइ वञी इहा तकलीफ़ अव्हांजी ख़तमु थी सघे थी वधीक चेकअप खां बाद में ई असां अव्हांखे अञा सम्झाए सघूं था अव्हांजो इहो मसइलो छाजे करे आहे समिन प्रोग्राम में टॉपिक जी तरफ़ वापसि ब्रेक खणंदासीं छो त टॉपिक में शयूं लाज़मी आहिनि जेका फॉलेज वारा असांखे ॿुधनि पिया उन्हनि जे सम्झाइण जे लाइ साईं टॉपिक में दिमाग़ खे रॻ जो बंदि थियण जी वजूहात सभु अव्हांजे साम्हूं हुयूं अच्छा ब्लड प्रेशर 200-680 क्रॉस 200 इन में सिर्फ़ु फालिज थियण जी चांस न हूंदो आहे इहा बि शइ ज़हन में रहिजे त जंहिंजो ब्लड प्रेशर 180-200 ते आहे त उन में फालिज जो ई चांस छो हुजे चांस फालिज जो न हूंदो आहे उन सां गॾु इहे मसाला थींदा आहिनि ब्रेन हैमरेज माना दिमाग़ जी रगनि जो मसाला हार्ट अटैक फालिज टिन्हिनि बीमारियुनि में कान का हिकिड़ी बीमारी पेशेंट खे ज़रूरु थींदी आहे त उन में असां पेशेंट खे चवंदा आहियूं त एतिरो ब्लड प्रेशर न हुअणु खपे इनखे कंट्रोल कयो हाणे हलूं था वापसि फाले जी तरफ़। रग बंद थी वई माना दॿजी वई, त दॿण जे लाइ वजूहात इहा आहिनि। इन्हनि में कंहिं न कंहिं हिकिड़ी वजह सां रग दॿजी वञे थी। अच्छा सामिन, हाणे रग दॿजी वई आहे त हाणे इन रग जो छा कयूं, कीअं कयूं, कहिड़ो इलाजु कयूं? ऐं रग दॿण खां पोइ असांजे डॉक्टर एतिरा माना असां डॉक्टर जेका आहिनि या मेडिकल फील्ड एतिरी एक्टिव न थी आहे, एतिरी अप्रोच हुन न करे सघनि त रग कहिड़ी बंदि थींदी। ऐं पहिरीं डॉक्टर ॿुधाए छॾनि त दिमाग़ में हिन जॻह ते रग बंदि थींदी ऐं तव्हांखे हिन जॻह जो फालिश थींदो। ईअं कॾहिं बि नथो थी सघे। उहा रग किथां बंदि थिए थी ऐं फालिश जे साॼो खाबो हेठियों दर फेस या लकवा चवंदा आहियूं उहा थिए, इन्हनि में कहिड़ो थींदो इहा ख़बर न पवंदी आहे। इहा थियण खां बाद में ई ख़बर पवंदी आहे त फालिश थी वियो, हाणे हिन पासे फालिश थी वियो। इन जो इलाज जी तरफ़ हलंदासीं। इलाज सम्झाइण जे लाइ होम्योपैथिक में जेका असां इलाज कयूं पिया, असांजी कोशिशि इहा रहंदी आहे त जेका असाबनि इन्हनि जा हथ पेर जा जेका उज़लात आहिनि उन्हनि में हरकत ज़रूरु रहे, यानी कि रत जी गर्दिश हले ऐं पेशेंट उन्हनि हथ ऐं पेर खे चुरे, लाज़मी चुरे। जे उहो चुराइण बंदि करे छॾंदो त सम्झो इहो मफ़लूस थी वेंदा, पोइ इलाज सां कमु न थींदो, पोइ हिनखे फिज़ियोथेरापिस्ट वटि वञिणो पवंदो त जेको इन खे वर्ज़िश कराए पोइ उन जा असरात शुरू थियनि। असांजा होम्योपैथिक डॉक्टर छा कंदा आहिनि, दिमाग़ में जेका रग ते असरात थियनि उन रग खे खोलण जी कोशिशि कंदा आहिनि। दवाऊं सिर्फ़ु असांजी उहा हूंदियूं आहिनि त दिमाग़ में रग खुले ऐं जेका हथ आहे पेर आहे उन में जेको रत जी गर्दिश आहे उहा हले, बंदि न थिए ऐं हवा हलण जी कोशिशि कया। पेशंट खे बि सम्झाईंदा आहियूं का न का शइ अहिड़ी करणी आहे जंहिंसां इहे हथ ऐं पेर इस्तेमाल में अचनि, माना माण्हुनि खे यूज़ करे हलाए इस्तेमालु करे, त जंहिंसां पेशंट जा जेका उज़लात आहिनि इहो ख़तमु न थींदा। जेका केस ॿ साल टे साल चारि साल पुराण साल पुराणा थी वेंदा आहिनि त उन में तमामु घणो ॾुखियाई अमल थी थो वञे उनखे रिकवर करण में। त जेके फालिज आहे उहा एक्सरसाइज़ ज़रूरु कनि, दवाऊं टाइम सां खणनि, इनशाला रग दिमाग़ मां खुलंदी, पोइ ई पेशंट जी काफ़ी तबियत बहितर थियणु शुरू थी वेंदी।
0: डॉक्टर साहिबु कॉल वठूं था। अस्सलाम वालेकुम।
1: अस्सलाम वालेकुम।
0: वालेकुम अस्सलाम। अदा केरु ॻाल्हायो पिया ऐं किथां खां? अच्छा, छाजा झटका था अचन?
1: मुझे झटका दिमाग है, झटका दे तो हाथ और पैर लोटे दो।
0: अच्छा
1: जी जी।
0: अच्छा वात में पानी अचे तो जे में झटका थन था?
1: ना ना ना, की को दीजिए।
0: ठीक है, एफएम पे तो डॉक्टर साहब बताएं था। जी डॉक्टर साहब।
2: साईं झटका अचनि था पर वाता घिग न पई अचे, त मुराद इहो आहे त असां इन केस में दवाऊं वसीले सां पेशंट खे रिकवर करे सघूं था। अच्छा पहिरीं इहा ॻाल्हि त रिकवर थी सघे थो। अच्छा ॿी ॻाल्हि इहा आहे त इलाजु छा आहे? साईं इलाजु सभिनी खां पहिरीं असां वटि तव्हां खणी ईंदा हो सिटी स्कैन, दिमाग़ जो सिटी स्कैन कराया हूंदा डॉक्टर्स, उहा खणी ईंदा हो। उन में सब्जी जेका दिमाग़ जी हालात आहे, कंडीशन आहे, उहा हुन में ज़ाहिर थी वेंदी आहे। रग झटको लॻो, मिसाल तौर ते किरिया हो, मग़ज़ खे धक लॻो हो, त उन टाइम ते दिमाग़ में छा थियो हो जंहिंजे करे वरी दौरा पवनि पिया। ऐं इन खां अलावा असांजा होम्योपैथिक वारा जेका आहिनि न, उहा केस खे खोलींदा आहिनि त सम्झंदा आहिनि त शुरूआति छा आहे, हाणे थिए छा पियो, अॻियां थींदो छा, सभु ॻाल्हियूं सम्झंदा आहिनि, पोइ इलाजु कंदा आहिनि। त एपीवाल जी ज़रूरत छो पए पई इहा शइ बि नोट कंदासीं असां, छो पए पई ऐं झटका मुसलसल छो न आहिनि? मिसाल आहे हिकिड़ी ॻाल्हि आहे त बाबा केॾीमहिल थिए पिया, केॾीमहिल न पिया थियनि, दवा हले पई न पिया थियनि, दवा ख़तमु थिए पई, त इहा वजह छा आहे? दवा ते त पेशंट न हले न, पेशंट हले मानीअ ते, खाधो पुत थो हले, या दवाउनि ते न पेशंट हले, त इहे सभु शयूं असांखे सिटी स्कैन सम्झाईंदी त इहा मसइलो आहे जंहिंजे करे दवा सां पेशंट तयारु हले पियो, दवा ख़तमु थिए पई त पेशंट बीमार थिए पियो। ऐं उनजी वजह इहा आहे त दिमाग़ में जेका झटका थियनि पिया एपीवाल झटकनि खे रोके पई, त हू झटका रुकनि पिया पर ख़तमु न पिया थियनि। ऐं झटका आया छो, ई सभु सिटी स्कैन में ख़बर पवंदी। झटको किरिया हो, धकु लॻो दिमाग़ में, कहिड़ी जॻह धकु लॻो, का रतु जमियल आहे, रग दबजी वही है छा थो है वो सब सिटी स्कैन में होंगी अवं सिटी स्कैन खड़ी इंदा पेशेंट अची सके तो बिस्मिल्ला बेहतरीन तमाम सुनो गाल हों पेशेंट के वी सिटी स्कैन वी एपीवाल जो सवाओं इस्तेमाल कर पाया खी इंदा टेस्टू रिपोर्ट बया पे अच्छा वहाँ खी अचो सभी हकीकत सामू पी होंगी तो थी सके अस इलाज हों अस इलाज कहीं जो बेहतर इलाज तक मिली सके तो अस होदा भी रेफर कहूँ असाजी फर्स्ट शी थी होम्योपैथिक की भी चवण यो पेशेंट तैयार थे जो आयो तैयार थे दवा अस अवं समझी उनके दई सको दियो न तो कें बे डॉक्टर वो मोकिल तो पेशेंट तैयार थो अवं दुआ मिली तट न थे पर तुम कस तो दिनो न अल्लाह तो दिसे पो तो इन करवा परेशान न थो इंशाल्लाह असा वट इंदा तो अल्लाह तो कह जरूर को कामयाबी मिली समिन प्रोग्राम में टॉपिक की तरह वापस हल्दी छो तो फालिज वो टॉपिक है यो खतरनाक टॉपिक है असो फालिज में इलाज जो अस प्रोग्राम में अवं समझ आया तो रग खुल इन मांसपेशन के अवं ताकत हल्दी ताकत मिली रही तो यहाँ मुर्दा खत्म ना असल में फालिज थियण का हथ पेर एक पास जो हेटी में सुन छो थन था उनकी वजह छे उनकी वजह छे तो दिमाग में जो रग है वह यह सिग्नल हेडा वन न पी दे अवजा जो समझाया दिमाग में सिग्नल के थ्रू कम हल्द रग तारू हों जो गिटार आ वाजो आने तारू हों पाने दबाई आवाज़ निकलती है तो अड़े हिसाब से दिमाग में सिग्नल के थ्रू सब कम वह सिग्नल उन जगह पर पहुंचन न पे करे वो जगह सुनना सुती पी आने दिमाग के यो एहसास को तो ही हिस्सो भी मुझे ही आए इन जिसम जो ही यो हिस्सो है जेस तीन उनके यह एहसास हथ पेर आंगुर सब चुरन शुरू थी वेंद तदें थन्दा फालिज आई फालिज थे जो हथ पेर सुन थे वजहत इंदियन असा होम्योपैथिक डॉक्टर्स चाहन तो सभी पे दिमाग के रग के खोलिंदा तो वरी रिपीट न थे उनमें ब्लड प्रेशर के कंट्रोल कंदा तो वरी फालिज दोबारा फालिज वरी फालिज न थी सके तो यह तरीकेकार है होम्योपैथिक के इलाज में फालिज अच्छा हाँ फालिज में एक्सरसाइज भी बुधा हलो तो एक्सरसाइज के मिसाल तौर पर असा साजे पास खावे पास वो है फालिज उनमें का बॉल प्लास्टिक जी का रबड़ जी का शे हथ में रखी उनके बंद करने की कोशिश करनी जी पा मुठ बंद कह मुठी बंद कह अड़े हिसाब से उनके बंद कर खोले बंद कर खोले या चुर पुर लाजमी है हथ भित से रखी उनके मथे करे हेट कर मथे करे हेट कर या एक्सरसाइज थी वही कोशिश करें तो पान हथ के मथे खड़न की पेर भी पाँच पान मथे खड़न की कोशिश करें कोशिश करें तो का हल्की शे पेर में बधी उनके लटकाए छे तो जैसा पेर में आस्ते आस्ते वो असुन शे खत्म थे कोशिश करें पेर के मथे खड़न की मथे खड़ो तो ही कम थी सके तो जैतून जो तेल आए उन्हें सा मालिश आम जाम थे पी आम जाम कर सकोता पर मालिश जो ख्याल रहे तो असा के मालिश करनी है असा उन जगह के दबायणो को सिर्फ एतरी मालिश थे तो तेल जजब थे सिर्फ हल्के हाथ से आराम आराम से माटे माटे रगड़े रगड़े गाढ़ो न कर छोस या शे जहन में रहे सिर्फ हल्के हाथ से मालिश कभी दिमाग के जैतून जो तेल भी लगा सकोता बादाम जो तेल भी लगा सकोता खाण में बादाम भी इस्तेमाल कर सकोता लूण बंद कर सकोता जैसा अवजो ब्लड प्रेशर कंट्रोल अवं वरी रिपीट फालिज न तो थी सके कोशिश कर दिन में एकड़ो दफा ब दफा पांजे पेरन ते बीहण की कोशिश कर सहारे से ही ब मू खी काबू कन तो पेर ते वजन दे तो जैसा उनके पेर ते वजन इंदो तो आस्ते आस्ते हु चुरन शुरू थी हलन फिरन शुरू थी दिमाग के एहसास थे शुरू थी वो छो तो यह एक्सरसाइज चवण मुताबिक ना है या कोई एक्सरसाइज है पेर ते बीहण सा पर नंढी उम्र में जी मैं बार पैदा थोड़ा वह डायरेक्ट पेर त न तो हले पहरी बामणा पाए तो बामणा पाने का उथी खटन के वी हल है बटे चक्कर किरंद ही स्टार्ट थी पवन तो इन हिसाब तर पेर में साजो पासो हेटी धड़ जो फालिश थे तो उनमें अवं के भी अड़े तरीके से ही पो कम करो है चंदी उम्र में भी तुम इं कर पंध कर भजन शुरू थे तो इन उम्र में तुम इं कौ तो जैसा वहीं दिमाग के सिग्नल मिलंदा तो हाँ खौफ न खा हिम्मत कर अवं भी खौफ न खाजो फालिज हो कड़ी बीमारी हो खौफ न खाजो कोशिश कजो पाँच हिम्मत करी बीमारियों का उठन की कोशिश कंदा कर इन सा ही अवं की बीमारी जल्दी खत्म थन्दन अस डॉक्टर के जल्दी कवर कर में आसानी भी थी है। سمن پروگرام میں جو ٹاپک ہو فالج ان کی وجہ ہوئی ہومیوپیتھک وارا علاج کردان ایکسرسائز چاہیے سب شوں سامو ظاہر تھی پی ان کے علاوہ کھادے میں لون وغیرہ بند تھی سائی بھاجی استعمال تھی یہ شوں اواں یاد رکھو پانی جوس وغیرہ استعمال کرو یہ سب شوں اواں کے ذہن نشین تھی وی سب شوں اج کے پروگرام میں فالج کے جترو ماں کھولے اواں سامو پیش کیا تھی سکے کو ڈاکٹر ایترو کھولے اواں کے آسانی سے سمجھائے ہوجائے تھی سکے تو پر اساں جو فرض ہے تو جو علم اساں وٹ موجود ہے اساں اواں تانی پہنچائے چھتوں علم دین سا کھٹے کو تو ودھی